0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: नमस्कार श्रोतनु, शिरी सोबत आपण आहात त्या रेडिओ मनुष्य स्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। एक वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा श्रोतनु तुम्ही पण आमची साथ द्या। आमच्यासोबत आजचा हा रविवार एन्जॉय करा। येस श्रोतनु, आज आहे रविवार अँड तसेच आहे आज मे महिन्याच्या शेवटचा रविवार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। मे महिन्याला निरोप देऊया, दणक्यात जून महिन्याचे स्वागत करूया।

प्रत्येक दर्शकांनो तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात. आज अत्यंत खास दिवस आहे, कारण श्रोतनो आज आहे जागतिक तुमचे खूप खूप स्वागत. आज विशेष दिवस आहे, खास दिवस आहे. आज मदर्स डे आहे, मातृ दिवस आहे आज. तेव्हा आजच्या या खास दिवशी जगातील प्रत्येक आईला मनापासून सलाम. घर सांभाळणारी असो, नोकरी करणारी असो किंवा दोन्ही जबाबदाऱ्या निभावणारी असो, आईचं प्रेम नेहमी निस्वार्थ असतं. तेव्हा या क्षणी आईवरचं एक सुंदर मनाला स्पर्श करणारं गाणं ऐकूया. हिरकणी या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

जणू आयुष्यात अनेक नाती भेटतात, पण आईचं नातं हे सर्वात पहिलं आणि सर्वात जवळचं असतं. लहानपणी लागलेली ठेच असो किंवा मोठेपणी आलेली अडचण, आई हा शब्द उच्चारला की मनाला धीर मिळतो. तेव्हा शनिवारच्या या स्पेशल दिवशी पुढचं गाणं डेडिकेटेड टू ऑल मदर्स. तेव्हा याचा आस्वाद घ्या. तुमच्यासाठी वाजत आहोत एक अंगाई गीत सर्व आईंसाठी. याचा आस्वाद घ्या.

तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई,

श्रोतनो, या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे आशा भोसले यांचे सुमधुर आवाजात पुढचं गाणं. या गाण्याद्वारे आशा भोसले या सुप्रसिद्ध गायकांना आदरांजली वाहूया.

वेलकम बॅक श्रोतेनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वरतरंग कार्यक्रमात. आशा करतो की तुम्ही आजच्या दिवसाचा आनंद घेत आहात, रविवारचा आनंद घेत आहात. तेव्हा 2 पर्यंत आमची साथ देत राहा. व या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया.

प्रत्येक द्या श्रोतनो, तुमचे खूप खूप स्वागत. हॅलो अगेन, हॅलो संडे. आज श्रोतनो रविवार आहे, आनंदाचा दिवस. तेव्हा आशा करतो की तुम्ही आजच्या या स्पेशल दिवसाचा आनंद घेत आहात. या क्षणी काही धमाल गाणी ऐकूया, मे महिन्याला निरोप देऊया, जून महिन्याचे स्वागत करूया. तेव्हा या क्षणी ऐकूया जाऊ द्या ना बाळासाहेब या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, ट्युनिंग करत राहा. या क्षणी ऐकूया एक कोळी गीत सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात, याचा आस्वाद घेऊया.

स्वतनु पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. परत एकदा तुम्हा सर्वांना मातृत्व दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: This is Radio Marxist.
1: 您好
2: ，Assalamualaikum. Welcome to Mauritius.
3: Namaskar.
4: Shodharandiriki hrudaya purvaka namaskaram.
5: Ungal anaivarukkum vanakkam.
6: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
7: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनी गंधा
8: नमस्कार श्रोत्यांनो शिरी सोबत आपण आहात ते रेडिओ मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो आज आहे रविवार आनंदाचा वार तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोतनो आज सर्वांसाठी विशेष दिवस आहे. आज मातृदिवस आहे. तेव्हा या क्षणी पुढचं गाणं डेडिकेट करूया सर्व आईसाठी. तेव्हा याचा स्वाद.

श्रोत्यांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आहे आनंदाचा वार, कारण आज आहे रविवार। तेव्हा रविवारमधलं की कोळी गीत अनिवार्य आहे, अर्थातच या क्षणी ऐकूया एक कोळी गीत, याचा आस्वाद घेऊया।

श्रोतनु पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.